0: ಸಿಧಾಕುರ ಪ್ರಶ್ನ ವಿಚಾರ ಉಜಾಲೋ ರೇಡಿಯೋ ನೆಟ್ವರ್ಕ್
1: ಸಡಕ್ ಸುರಕ್ಷಾ ಜೀವನ ರಕ್ಷಾ.
2: ಓ ಗುರುಜಿ, ಪೈದಲ್ ಯಾತ್ರಿಲೈ ಕಿನ ಪೇಲ್ನುಹುನ್ಛ? तपाईँ त सडक खुल्ला हुन साथ दौडिन सक्नुहुन्छ, तर पैदल यात्रीले त तपाईँको जस्तो सुविधा पाउनन् त.
1: श्री प्रदीप तथा टाटा मोटर्सको सहकार्य